गाजर लागत कोठ मायाली लागत पैपनी सारे हमरी देखिन छौ आत्मा गाजर लागत।